सो भाई तव्हां लास्ट में आया असांजे प्रोग्राम में, सो तव्हांजो मोहबत आहिनि बाबा प्रोग्राम खे पसंदि कंदा आहियो. ऐं उन खां अलावा पोस्ट खे लाइक ऐं शेयर कयो जिन माण्हुनि अञा ताईं कोन कयो आहे. ए अंसारी कहते दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. हा बाबा ईअं लॻे थो अॼुकल्ह असांखे. और उन खां अलावा हाणे असांजे प्रोग्राम जो लास्ट ट्रेक हलाईंदासीं जेको यकीन चाचे जी पसंदि जो गानो हूंदो. सो ही गानो बि इंजॉय कंदासीं. ऐं असां वटि टाइम जेको आहे टेम बाबा सभु वञे थोरो अलाए छो मूंखे हिन ते खिल ईंदी आहे.